0: स्त्री आयो
1: Salida Sang Prabu Wanta seneng ring dehe mahawenan ti paman patih ngerereh panati istri di GG